0: सर घरा नाम नाचणे सर हमचं उपाय तर रस्त्यामध्ये घे याच करते ना अरे सुमारे सजा करे
1: समस्येचा एक तर रेशीम समाधान